0: त्याचसोबत गावाची आठवण, मातीचा सुगंध. जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
2: कंप्यूटर से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखें.
3: अगर देखने का समय नहीं है तो सुनी लीजिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियां बांटो.

0: नमस्कार, मी मोनाली स्वागत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशिया बांटो.
1: लागा गोरी गुजरिया से नेहा

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा, आनंद वाटा.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज. ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील।

0: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. धन्यवाद.
1: नमस्कार, मी प्रकाश फासे. आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रा, आनंद लुटा. मला भावलेले स्वामी विवेकानंद त्यांचा एक जीवन प्रवास कालच्या भागात किंवा आधीच्या भागात आपण नरेंचं आधारवड प्रचंड श्रद्धास्थान असलेले त्याच्या लाडके बाबूजी विश्वनाथ बाबूंच्या मृत्यूपर्यंत आलो होतो आणि मृत्यूनंतर 10वं 12वं काय ते उत्तर कार्य सगळं आटोपलेलं आहे इथपर्यंत आलो होतो. पण याच्या पुढचा जो भाग आहे की मी जे रसिकांनो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM नियमित ऐकतात त्याच्यावरून निरनिराळे विचार प्रवाहित होतात, प्रामुख्याने मनाचे श्लोक. त्या मनाच्या श्लोकात मनाला नियंत्रित कसं ठेवायचं याच्या असंख्य गोष्टी आहेत. पण सांगणं सोपं, ज्याच्यावर तो प्रसंग येतो त्यालाच लक्षात येतं की कसं वागावं काय नाही करावं. तर मी मागच्या भागात म्हटलं होतं, घर फिरलं की घराचे वासे फिरतात, याचा अनुभव देणारा हा आजचा भाग आहे. त्याच्या घरातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती दादाजी, चुलत आजोबा, अवस्थाही कठीण झाली होती त्यांची खूप. त्यांचं वयही खूप झालेलं होतं, बिछाण्याला खिळून होते. त्यांचं नरेंद्रवर प्रेम होतं आणि नरेंद्रची आई भुवनेश्वरी त्यांची आभागी सून हिच्यावरही प्रेम होतं. विश्वनाथ बाबू गेल्यापासून त्यांच्या भोवतीची कौटुंबिक कचकच कटकट वाढू लागली होती. सार्य कार्य केव्हा संपत आणि एकदा नरेंची भेट केव्हा घेतो असं त्यांना होऊन गेलं होतं. तसंच एका सकाळी त्यांनी नरेनला बोलवलं. ते म्हणाले, अरे बाबा बिले नोरेन, आतापर्यंत माझ्याकडनं जेवढं झालं तेवढं करून सर्व प्रयत्नाची शिकस्त करून या परिवाराला या घराला मी सांभाळलं. आता एकच इच्छा त्या परमेश्वराजवळ आहे, त्या करुणानिधीजवळ आहे की सुखाने डोळे मिटावे. खोल आवाज चालला होता, त्यांनी हात जोडले. नरेंद्र स्तब्ध उभा होता. आवाज नीट ऐकू येण्यासाठी तो त्यांच्या आणखी जवळ आला. तेव्हा ते दादाजी म्हणतात, अरे बाबा तुझा बाप एक आवलिया होता, जगावेगळा माणूस होता, कुटुंबात असून नसल्यासारखा होता. त्याच्या पायाला चक्र लागलेलं होतं. घरात सणवार असो, तिथी असो, पितृपक्ष असो, श्राद्ध असो, कशा कशाशी त्याचा संबंध नव्हता. आपला व्यवसाय अतिशय श्रमाने तो करत होता, चार पैसे घरात आणत होता आणि दोन्ही हाताने ते सगळ्या गरजूंना लुटून देत होता. कोणी आश्रयाला येऊ त्याचा रसोई घर कायम उघडं होतं. पोटभर लोक खायचे आणि खाऊन झालं की माझ घरात जाऊन त्यांची निंदा करायची. दारुडे अट्टल व्यसनाधीन झालेले लोकही होते. आता आहे का कोणी? गुळ असलं की मुंगळ्या येतात, गुळ संपला की मुंगळ्या जातात, शीतं असलं की भूतं येतात, शीतं संपली की भूतं जातात. आता सगळी पळाली की सगळ्यांसाठी तो आपल्याकडून पाहिजे ते करत होता. पण आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. तो दोन्ही हातांनी प्रचंड द्रव्य घरी आणत होता म्हणून घराला

पुस्तक आली. मुलांनी चार घास आरामात खाल्ले, चैनीत खाल्ले असं कधी झालं नाही. गेलेल्याबद्दल टीकाटिपणी करू नये, पण माझं ऐकून घे. तुझ्यासाठी त्याने काही तजवीज केली असेल तर ह्या बखेड्यात, या कटकटीत तुम्ही राहू नका. इथं तुम्हाला सुख लागणार नाही. आता तू म्हणशील की आम्ही कुठं जावं. नाही दादाजी, मी विचारीन आम्ही का जावं. तर दादाजी म्हणाले, माझी इच्छा आहे, तुमच्या हिताचा आग्रह म्हणून. पण आम्ही आमचं वडिलांचं राहतं घर सोडून रस्त्यावर का यावं? हे बघ नरेन, तुला माहीत नसेल पण तुझे आजोबा बैरा घेऊन मोकळे झाले. मी विचारलं, तुमच्या कुटुंबाचं काय? तर तो म्हणाला, तूच सांभाळ, हे घरदार तूच घे आणि सांभाळ. त्याच्या मागे तुझ्या आजीचा आणि विश्वनाथाचा सांभाळ मीच केला. कबूल आहे, केला असेल, पण आम्ही का जायचं ते नाही सांगितलं. माझ्या अपरोक्ष या घरादाराची वारसदारी कोणाकडे जाणार? माझ्याचकडे ना. अच्छा, असं आहे का? माझ्या आजोबांनी काही लिहून वगैरे दिलंय का तुम्हाला? अरे बाबा, तो जुना काळ, सगळं विश्वासावर चालायचं. त्यावेळी कोणी मागतही नव्हतं आणि कोणी लिहूनही देत नव्हतं. मग त्या विश्वासाची अखेर अशी असावी का? शहाणा आहे, चांगला बीए झालाय, कायदा शिक, बापासारखा वकील हो. तुझ्या भविष्याबद्दल माझ्या मनात काहीच शंका नाही. तुझा एकही चुलता शिकला नाही. दोघं रात्रंदिवस गाणं बजावणं करत फिरतात. कुळाची काय प्रतिष्ठा ठेवली आहे त्यांनी? ती थोरली कार्टी, तिनं आणि तिच्या लोभी नवऱ्यांचं नुसता उच्छाद मांडलाय. मी काही तुम्हाला सुखासुखी जा म्हणत नाही. हे लोक तुला सुखासमाधानी राहू देणार नाही. दादाजी, तुम्ही ऐकून ठेवा. ज्यांना ऐकण्याची इच्छा असेल त्यांनाही सांगा की नरेंद्र सुखासुखी इथून जाणार नाही. तिरीमिरीसारखा तो उठला आणि सरळ गेला. दाराजवळ दारामागे कितीतरी मंडळी लपून छपून हा संवाद ऐकत होती. कोणाकडे लक्ष न देता तो तिथून झपाट्याने निघाला. नरेन विचार करू लागला, दादाजी असं का म्हणाले? त्याची इच्छा नव्हती, पण बाबूजीच्या तिजोरीला हात लावायची. त्याला आईनं अनेक वेळा सांगून पाहिलं, अरे बेटा, बघायला पाहिजे सगळे व्यवहार. आपल्या कास्टसाठी काही नसेल ठेवलं तरी चिंता नाही, पण कोणाचं देणं पाणी ठेवून कसं चालेल? त्यांचा आत्मा काय म्हणेल? अधोगती होईल ना आपली. शेवटी नरेनचा नाईलाज झाला आणि एका रात्री वडिलांची ती मिरास, ती तिजोरी त्याने कपाट ते उघडलं. सगळ्या कागदपत्रांच्या चळती पाहिल्या, सगळे खण झाडून तपासून पाहिले. नेहमीच्या परिचयाच्या आईचे चार दोन दागिने, या व्यतिरिक्त काही नव्हतं. बँकेच्या पुस्तकातही काही शिल्लक नाही. पैशाच्या थैल्या नुसत्या गुंडाळलेल्या. नाही म्हणाला, 500 कर्ज विधान ठाकुरांकडे घेतल्याचा कागद सापडला. हे काय? हे पैसे कशासाठी काढले असतील? अरे बाबा, जावयाने मागितले, त्याचे वडील आजारी होते. एवढा मोठा प्रपंच पण सारा पोकळ डोलारा. साधं बापाचं औषध पाणी करायला त्याच्याजवळ पैसे नाही. म्हणाले, तिचे दागिने विकतो, म्हणजे बहिणीचे नरेंच्या. आणि तुझे बाबूजी म्हणाले, असा विचार करू नका. मोडता लवकर येतं पण जोडता येत नाही. करतो म्हणाले काहीतरी, म्हणजे त्यावेळचे देण्यापुरते 500 रुपये घरात नव्हते. आपल्याला काय माहिती त्यांचे व्यवहार? कधी सांगितले नाही, कधी बोलले नाही. तेवढं एक महत्वाचं कागदपत्र, बाकी सर्व भविष्याचा हिशोब. भविष्याचा हिशोब म्हणजे काय? त्यांना कुंडल्या टिपण्याचा नाद होता. त्याच्या अभ्यासाची ही सगळी साधन सामुग्री आहे. कठीण आहे. नरेंद्र तिजोरी बंद केली. उद्याच्या खर्चापासूनची चिंता आहे. कसं व्हायचं रे आपलं? काय व्हायचं आहे? कर्मयोग सुरू झालेला आहे. आणि हे तुझं लग्न करायला निघाले होते. आयुष्यभर एवढा प्रपंच खटाटोप केला, त्याचा हिशोब काय? असं नाही म्हणायचं आई.

काही माणसं या देण्या घेण्याच्या हिशोबात बसूच शकत नाही. बाबूजींनी त्यांचं आयुष्य त्यांच्या मनाप्रमाणे घालवलं. अधिक जगते अधिक काही करू शकले असते, ईश्वराची इच्छा. दुसऱ्या दिवशीच नरेंद्रने बाहेर जाण्याची तयारी केली. साधेच कपडे, अंगाभोवती सुती शाल आणि छत्री हातात घेऊन त्याने आईच्या पायावर डोकं ठेवलं. पहिला मोहरा, ज्यांच्याकडे कायद्याचे धडे घेतले त्या निमाई चरणांकडे होता.

नमस्कार बाबू मोशाय, ये नरेन ये कसा आलास? नियतीने धाडलंय, ठीक आहे, येत जा अधून मधून, पण नरेन एक गोष्ट बोलू का? बघा, व्यवहार हा शेवटी व्यवहार असतो. मी तुम्हाला वारंवार सांगतोय, घर फिरलं की घराचे वासे कसे फिरतात. वास्तविक ही बोलण्याची वेळही नव्हे आणि स्थळही नव्हे. तुझं दुःख अजून सुकलंही नाही, तू अजून सावरलंही नाही. नाही महाशय, संकोच कशाला करता, बोला ना काय बोलायचं. व्यवहार आहे बाबा, व्यवहार तर पाळला पाहिजेच. तू इथं यावं, तुला काही शिकता यावं, अशी तुझ्या बाबूजींची खूप इच्छा होती. फारच मोठा माणूस, दिलदार. हो, मोठाच माणूस होता तो. होय, म्हणूनच मी अभ्यास परीक्षा हे सगळं सांभाळूनही येतच होतो. पण ते आता जमणार नाही. जमणार नाही का? ह्या तुझ्या शिक्षणासाठी तुझ्या बाबूजींनी मला काही रक्कम द्यायचं कबूल केलं होतं. त्यांनी ते वचन निभावलं असतं, पण आता कसं जमणार? मी तुम्हाला मदत करीन, त्या बदली मिळालेल्या मोबदल्यातून तुम्ही ते वळते करून घ्यायचे. मग त्यासाठी किमान 6 महिने तरी तुला काही न घेता काम केले पाहिजे. आहे का कबूल? खरं म्हणजे मला कबूल करायला हवं, पण दादा आज घरची परिस्थिती तशी परवानगी मला देऊ शकत नाही. तेच रे तेच, मी व्यवहाराच्या भाषेत म्हटलं जमणार नाही. तू कला शाखेचा शागिर्द शिष्य, तू म्हणालास परवानगी नाही. शाब्दिक विद्वत्ता व्यवहार घडवू शकत नाही. नरेन पहिलाच तडाखा बसला. दुःखित मन घेऊन नरेन बाहेर आला. बाहेरून चांगलंच रणरणत होत. निमायचरणांचं वागणं, बोलणं, चालणं आतापर्यंतच्या त्यांच्या वागण्याशी पूर्णपणे विसंगत होत. आधी आपुलकी होती, केलेल्या छोट्या छोट्या गोष्टीचं कौतुक होत, आणि आज हे नवीन काय? आपल्या शिक्षणाच्या बदल्यात त्यांना काही पैसे द्यायचे हे बाबूजींनी मला का नाही सांगितलं? छत्री उघडून तो नुसताच उन्हाकडे आणि उजेडाने तळपणाऱ्या रस्त्याकडे बघत जागच्या जागी उभा होता. तेवढ्यात दबेश मोशाय, अरे नरेन बाबू इथं का उभा आहेस? म्हणून समोर उभे. कुठून येतोयस? निमायचरणांकडे गेलो होतो. कशाला बरं बेटा? का गेलास त्यांच्याकडे? अरे हरामी वकील आहे तो, आता तुला समोर उभा तरी करील काय? का काय झालं? अरे तुझ्यावर तुझ्या भाऊबंदांनी कोर्टात जो मामला दाखल केलेला आहे, केसेस दाखल केलेल्या आहेत, त्यांचं वकील पत्र घेतलं यांनी. हो, नरेंद्रला आणखीन एक धक्का बसला. आणखी सांगू? सांगून आलेलं स्थळ नाकारलंच ना, ते बोस महाशय त्याच्याच संबंधातले, त्यांच्या शेपटीवर पाय पडला. विश्वनाथ बाबूंना ठाऊक होतं हे सारं. नरेंद्रला तसंच रस्त्यावर एकटं सोडून अगदी शतकृत्य केलंय अशा थाटात दबेश महाशय बडबडत निघून गेले. नरेंद्रला काही परत त्यांना काहीतरी आठवल्यासारखं झालं आणि ते पुन्हा मागे फिरले. नरेंद्रा, आता शिक्षण पुरं झाले हो?

लाड करायला वडील नाहीयेत तुझ्या पाठीशी, कुठे काही नोकरी मिळाली तर शोधत राहा बाबा, दिवस मोठे कठीण आलेत, समजलं? धन्यवाद दबेश मोशाय, असं म्हणत म्हणत नरेन पुढे चालू लागले. पहा जग राटी कशी आहे, रिकामे सल्ले द्यायला सगळे पुढे. व्यापार उदिमाचं जग आपल्या उद्योगात मग्न होतं, कोणाला शुद्ध नव्हती, बाजारपेठ गजबजलेली होती, असह्य गोंगाट, मालाचं चढवणं उतरवणं, बैलगाड्या मोकाट सुटलेले पोळ, सगळीकडे गर्दीच गर्दी, माणसं एकमेकावर ओरडत होती, सगळीकडे नुसता कोलाहल माजला होता. नरेंद्रला काहीच काम नव्हतं, कसली घाई नव्हती, कसली गर्दीही नव्हती. नरेंद्र भरल्या बाजारात भर उन्हात नुसता उभा होता. पदवी मिळाली पण कागद अद्याप हातात नव्हता. एका मोठ्या दुकानासमोर तो उभा राहिला. काय पाहिजे बाबू? दुकानदाराने चौकशी केली. सध्या तर पाहिजे नोकरी. आम्ही काही नोकरीचे व्यापारी नाही बाबू. काय पाहिजे रे त्यांना? गादीवरून आवाज आला, तो मालकाचा होता. नोकरी पाहिजे म्हणतोय बाबू. तेवढ्यात थोड्या उसण्या धिटाईने नरेंद्र दुकानाची पायरी चढला. काही लहान मोठी नोकरी पाहिजे शेठ. काय शिकलाय? बीए झालोय. मारो बाप, एवढ्या शिकलेल्याला आम्ही काय नोकरी देणार? हिशेब ठिशेब तो येतो काय तुम्हाला? काचा पाकार रोजमेळ खतावणी नाही. मग मापाडीचं काम करेल का? बे आणे देल रोजीचे, म्हणजे रोज दोन आणे. ये उद्या सकाळपासून. नरेन खाली उतरला, गर्दीत मिसळला. हिंडण्यात वेळ गेला, कुठेही काम झालं नाही. जेवणाची वेळ टळून चार तास झाले होते. मग एक मित्र भेटला, तोही दुकानदारच होता. त्यानं त्याच्या दुकानावर नेलं, थंडगार पाणी पाजलं आणि संदेश पुढे ठेवले, म्हणजे गुलाबजाम सर. गप्पा खूप झाला, मुद्द्याला काहीच लागलं नाही. तो दिवस वाईट गेला, आशा दाखवित आणि निराशाचे धक्के देत निघून गेला. घरी तर जाणं बागच होतं. माता त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. घरात शिरताच काय झालं, काही होऊ शकलं नाही. ए अरे, नोकरीसारखी गोष्ट एका दिवसात होते का? बरं जेवणाचं काय केलंयस? आठवणच राहिली नाही. बरं चल थोडस खाऊन घे. नको, भूकच नाही. असं म्हणून कसं चालेल? तुला नोकरी शोधायची आहे, त्याच्यासाठी तर अंगात बळ पाहिजे. असा हताश होऊ नको, निराश होऊ नको. आज काय उद्या काय, चार दिवसांनी होईल. होऊ दे मग जेवी. अरे तू असा चमत्कारी वागणार आहेस का? मी सुद्धा तुझी वाट पाहत होते. म्हणजे तू जेवली नाहीस? अरे मीच काय, तुझे भूपेन आणि महिनेही जेवले नाही. भुवनेश्वरीने सगळ्यांना हका घातल्या, सर्वजण जेवायला बसले. जेवण झाल्यावर मात्र कोर्टातून आलेल्या नोटीसबद्दल तिने त्याला सांगितलं. ते त्याला आधीच कळलं होतं, कशाकडेच त्याचं लक्ष नव्हतं आणि लक्ष द्यावंही असं वाटेनासं झालं. ज्या घरात तो लहानाचा मोठा झाला त्या घरात त्याला कुणीच पर्क नव्हतं. ज्या घरात काबाड कष्ट करतानाही माझं हे दुसऱ्याचं असं आजवर त्याच्या आईच्या मनात आलं नाही, ते घर इतक्या लवकर फिरलं? आणि असं विचित्रपणे फिरेल असं त्याच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं. त्यांच्यासाठी बाबूजींनी काहीच केलं नव्हतं का? आईनं स्वतःला कधी काही मागून घेतलं नाही. जो जाडा भरडा कपडा मिळाला त्यातच तिने समाधान मानलं. सारं घर तृप्त झालं की उरलं सुरलं घरातल्या बाया, त्यातच आईला समाधान असे. मग ते हुळवणारं ताजं दुःख अद्याप तसंच ठसठसत असताना घरातल्या लोकांना अशी अवदशा का आठवावी? या घरात असूनही तो या घरातला असूनही नव्हता असं दादाजींनाही का म्हणावंसं वाटलं? अखेर ठाकूर म्हणाले तेच खरं, देवाचे खेळेत सारे, काही संगतीच लावता येत नाही त्याची. अशा रीतीने नरेंद्रला पित्याच्या मृत्यूनंतर आलेली दारुण परिस्थिती नव्या नव्याने काही शिकवत होती. नव्या नव्याने तो खचत होता पण पुन्हा उभारी घेत होता. त्याची पुढील वाटचाल कशी हे आपण पुढच्या भागात पाहू. रसिक श्रोते हो, रेडिओ पुणेरी आवाजावर मनापासून प्रेम करणारे तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो की आपण पुढच्या भागात नरेंद्रची वाटचाल कशी गंभीरतेने पण खंबीरतेने चालू आहे ते पाहू. आपण ऐकत आहात.

रेडियो पुणेरी आवाज 107.8 एफएम आनंदी रहा आनंद लुटा हे सांगणं सोपं आहे पण याच्यातच तर जीवनाचं भवितव्य घडलेलं आहे. धन्यवाद.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्ण, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा,
0: मनात पीठ वाजल्या की शरीर अबोप फिरकतं. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: नमस्कार शब्द प्रेमींना आणि पुस्तकांना आपले मित्र मानणाऱ्या सर्व सरस्वती पुत्रांना आणि रसिक श्रोते हो, तुम्हाला नमस्कार. तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आज आरजे जगदीश सोबत ऐकत आहात आपल्या सभोवताली असलेल्या शब्द प्रभूंच्या साहित्य कृतींची ओळख करून देणारा नवीन कोरा करकरीत कार्यक्रम पाने चालता चालता. पुस्तक तुमचे, विश्लेषण आमचे. शब्द प्रभू मित्रांनो आणि रसिक श्रोते हो, खरंच पुस्तके आपले चांगले मित्र असतात. पुस्तकांमुळे आपल्या दृष्टिकोनामध्ये बदल होतो. चांगल्या पुस्तकांनी आपल्याला मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये ठेवलेलं असतं. इंटरनेटच्या युगामध्ये सुद्धा पुस्तकं वाचली जातात. ही खरं म्हणजे पुस्तकाची अत्यंत महत्वाची आणि जमेची अशी बाजू आहे. अलकप्रेमी रसिक श्रोते असं ज्याला मी म्हणतो, त्याला माझ्या डोळ्यासमोर पुस्तकही येतात. कारण अलकचं सुद्धा पुस्तक त्या ठिकाणी निघत असतं आणि कवितांचीही भरपूर पुस्तकं निघतात. म्हणून शब्द प्रभू मित्रांनो, आपण वाचत राहिलं पाहिजे. आपण वाचलं नाही तर कोण वाचणार असा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च 2026. शब्द प्रभू, तमाम शब्द प्रभू मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. आणि आज 8 मार्च पाने चाळता चाळता या कार्यक्रमातील पहिलेच पुस्तक घेतोय. पहिलं पुस्तक मी आरजे जगदीश सादर करतोय, जी मला भाऊ मानते, माझ्या बहिणीसारखी असलेली शब्द प्रभू सौ संगीता संतोष ठलाल. राग भाज्यांच्या जगात असं शब्द प्रभू संगीता हिच्या कलाकृतीचं, साहित्यकृतीचं नाव आहे. काव्यनंद प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलंय. कुरखेडा गडचिरोली येथील शब्द प्रभू संगीता ठळा यांचा परिचय, त्यांचं मनपृष्ठावर संपूर्ण परिचय दिलाय. 12वीपर्यंत शिक्षण झालं, शेती, गृहिणी, वाचन करणे, ज्वलंत विषय लिखाण करणे. आतापर्यंत त्यांनी वेगवेगळी पदे भूषवलेली आहेत. मराठी बोली पुणे संस्थेत सरचिटणीसपदी, विदर्भ लेखिका गडचिरोली शाखेत संयोजिकापदी, काव्यांगण साहित्य मंच तथा सामाजिक बहुउद्देशीय संस्थेत महाराष्ट्र सचिवपदी, इत्यादी गोष्टी, इत्यादी पद भूषवण्याचा योग त्यांना आलाय.

याची द्वितीय आवृत्ती 2025 प्रकाशित झाली. त्याची अक्षरजुळणी अक्षशिला डी शिंदे जालककर त्यांनी केलेली आहे. काव्यगंध प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे. आणि याची अर्पण पत्रिका रान भाज्यांच्या जगात हा माझं पहिलाच पुस्तक माझ्या जन्मदात्यांना मी अर्पण करते. होऊन गेलेल्या थोर संतांना, महापुरुषांना, क्रांतीवीरांना, देशभक्तांना अर्पण करते. जगाला पोचणाऱ्या माझ्या बळीराजाला अर्पण करते. सीमेवर राहून देशाचे संरक्षण करतात त्या माझ्या वीर सैनिकांना अर्पण करते. सोबतच माझ्या सर्व वाचक महोदयांना आणि मला सहकार्य करणाऱ्या महोदयांना अर्पण करते. खूपच छान. आणि या सुंदर अशा रानभाज्यांच्या जगात या साहित्यकृतीचा साहित्यकृतीसाठी प्रस्तावना दिली आहे गडचिरोली येथील प्रसिद्ध लेखिका आणि शब्दप्रभू कुसुमताई अलाम यांनी. कुसुमताई लिहितात प्रस्तावनेत, आदिवासी साहित्यिका आहेत, त्या अभ्यासू आहेत आणि विचारवंत आहेत. त्या लिहितात रानभाज्यांच्या जगातील आरोग्य संस्कृती. अनेक लोक जगतात संपतात पण आपल्या अवतीभोवती काय याचे भान नसते. पण काही असे असतात ते आपल्या माणसांवर, परिसरातील सभोवतरी असलेल्या जगण्यावर, वागण्यावर लक्ष ठेवून असतात. संगीत ठलाल अशीच आहे. लेखनाच्या विशेषतः झाडीबोली साहित्याच्या माध्यमातून काही वर्षापासून ओळख झाली. ती वाढत गेली, या ना त्या कारणाने रुजत गेली, तशी ती समजत गेली. तिचा स्वभाव साधे सरळपणे जीवन जगताना सामाजिक भान आले. लेखणीतून ती व्यक्त होत राहिली. कोणत्याही साहित्यिक चौकटीत न राहता मोकळेपणाने ती लिहिते हे महत्वाचं आहे. हे भान तिला शेतीतून मिळाले असे मला वाटते. ती स्वतः ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील आहे. दलित, आदिवासी, शेतकरी समाज यांच्या सहवासातून ती खुलत गेली. सामूहिकतेवर आधारित ग्रामीण समाज तिच्या अंगवळणी पडला आहे. तिच्या लेखणीतून, वागण्यातून तो जाणवतो. रानभाज्यांबद्दल त्या ठिकाणी प्रस्तावनेत पुढे शब्दप्रभू कुसुमताई लिहितात, गडचिरोली जिल्हा जंगल व्याप्त आहे आणि या जंगलात विविध वनस्पतींच्या अत्यंत उपयुक्त प्रजाती आहेत. वर्षानुवर्ष खाण्यासाठी, औषधांसाठी या वनस्पतींचा वापर करून येथील सर्वसामान्य माणूस आपले जीवन जगत आहे. संगीताने याची ओळख लेखणीतून करून दिली, यास्तव ती कौतुकास पात्र आहे. पुढे ते असं लिहितात, आपल्या आहारात पाने, फुले, कंदमुळे याचा वापर होतच असतो, पण तो कसा करावा हे रानभाज्यांच्या गुणवैशिष्ट्यासह कृती सुद्धा तिने सांगितलेली आहे. तिच्या लेखणीतून रानभाज्यांचा सुगंध महाराष्ट्रभर पसरावा, जिभेच्या इच्छेसह खाणाऱ्यांचे आरोग्य सुदृढ व्हावे, याचा रोजगार करणाऱ्याकडे भरभरून मागणी वाढावी, पर्यावरण संवर्धन व्हावे, गडचिरोली जिल्ह्याचे पर्यावरणीय महत्व कळावे, यासह संगीत ठलालला खूप खूप शुभेच्छा. शब्दप्रभू संगीता, माझी भगिनी शब्दप्रभू संगीता, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा पत्रामध्ये सुद्धा पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे, त्याचबरोबर ऍडव्होकेट लखन सिंह कटरे शुभेच्छा पत्र दिलंय. प्राध्यापक डॉक्टर सुधीर अग्रवाल, उपप्राचार्य सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालय, त्याचबरोबर त्या ठिकाणी चुडाराम बल्लारपुरे नाटककार यांनी शुभेच्छा पत्र दिलंय. आणि मनोगतामध्ये शब्दप्रभू सौ संगीता संतोष ठलाल म्हणतात, रानभाज्यांच्या जगात हा माझं पहिलंच पुस्तक आहे. माझ्या आदरणीय वाचकांच्या आशीर्वादामुळे हे पुस्तक मला काढता आलं, हे पुस्तक मला देता आलं. गूळ साखर रद्दी वृत्तपत्रात बांधून द्यायचा तेच रद्दी वृत्तपत्र फेकण्याऐवजी मी अलीकडे पलीकडे वाचून काढत असते, तोच माझ्या जीवनातील पहिला वृत्तपत्र झाला. वा शब्दप्रभू संगीता, तुमची ही वृत्ती प्रवृत्ती मला प्रचंड आवडली. आणि मनोगतामध्ये तुम्ही सगळ्यांनाच त्या ठिकाणी अगदी मनापासून, म्हणजे शब्दप्रभू, पद्मश्री, परशुराम खुणे असतील, भरत गणेशपुरे असतील, प्राध्यापक राजकुमार मुसळे असतील, डॉक्टर वनकर असतील, शिवाय तुमच्या कुटुंबातील सगळेजण असतील, या सगळ्यांना तुम्ही मनापासून त्या ठिकाणी आभार मानलेले आहात, मनापासून त्या ठिकाणी तुम्ही धन्यवाद दिलेले आहात. हे खूप छान आहे. मनोगतातूनही तुम्ही अगदी सहज पद्धतीने व्यक्त झालेला आहात. एकूण 70 अशा भाज्यांची, रान भाज्यांची ओळख करून दिलेली आहे. आणि त्या भाज्यांची नावं पण तुम्ही छान ठेवले, म्हणजे त्याला किती सुंदर बघा ना, बोडीतील गुणकारी कचर कोक कांदे म्हणजे कंदमुळे, गुणकारी लेंगडा भाजी, गुणकारी उंदीर कान, चविष्ट बोळीचे वडे, बहुगणी चिवूर, गुणकारी मास,

बहुगुणी वासिन वेल गुणकारी वाग्नकी कोचई कंदमूळ बहुगुणा मुंगनाम इतकं सुंदर त्या ठिकाणी केलंय वर्णन. आणि हे पुस्तक तुम्ही आम्ही सगळ्यांनी वाचलं पाहिजे, सगळ्यांनी संग्रह ठेवलं पाहिजे. मी तर म्हणतो केवळ गडचिरोली नव्हे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे पुस्तक विकलं गेलं पाहिजे, हे पुस्तक तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मूल्य फक्त 280 रुपये आणि आपण चांगल्या गोष्टीसाठी इतका खर्च नक्कीच करू शकतो. शब्दप्रभू संगीतम खूप खूप सुंदर अशी कलाकृती तुम्ही मांडलीत. कलाकृती पुस्तक रूपाने त्या ठिकाणी तुम्ही भाज्यांना महत्व दिलं, निसर्गाबद्दलचं तुमचं प्रेम इथे दिसून आलं. वळूया पुढच्या साहित्यकृतीकडे, अर्थात पुढच्या कलाकृतीकडे. ज्या कलाकृतीचं नाव आहे गझल वेलीवरील फुले आणि याचं लेखन केलेलं आहे शब्द प्रभू दिवाकर वंशम पायन गझलकार पनवेल. मला हे पुस्तक प्रचंड आवडलं, अगदी आटोपशीर छोटस अजिबात जास्त काही नाही, 19 पानांमध्ये पुस्तक त्या ठिकाणी संपलेलं आहे आणि याच्यामध्ये 15 गझलकारांचा परिचय आणि त्या गझलकारांना त्यांना जी गझल आवडली त्याच्याबद्दलच्या गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणजे पनवेल येथे झालेला 15 गझलकारांचा प्रातनिक गझल संग्रह, गझलवेलमधील गझला आणि गझलकार याच्यावरील भाष्य असं मुख्यपृष्ठावर म्हटलंय. आणि विशेष म्हणजे शब्दप्रभू दिवाकर यांचंच मुखपृष्ठ आहे, म्हणजे मुखपृष्ठात ते स्वतः आहेत आणि मागे मस्तपैकी मोरपीस आहे, शिवाय छोटी छोटी फुलं पानं बहरलेली आहेत आणि गझलवेलीवरील फुले हे नाव अगदी शोभून दिसतंय, सुंदर वाटतंय. महाजन पब्लिशिंग हाऊस यांनी हे पुस्तक प्रकाशित केलंय. या पुस्तकाला पहिली आवृत्ती 16 जुलै 2019 निघाली. अक्षरजुळणी केले अॅडव्होकेट सैल शेख आणि सौ स्वाती बोडके. मुखपृष्ठ अतिशय सुंदर रेखाटले संतोष धोंगडे यांनी. मुद्रक आहेत गुरुराज प्रिंटर भूगाव पुणे. शब्दप्रभू दिवाकर लिहितात पनवेल येथील ज्येष्ठ गझलकार आदरणीय श्री ए के शेख सर यांच्या गझल ग्रुपमधील 15 गझलकारांच्या प्राथमिक गझल संग्रहाचे नाव आहे गझलवेल. हा ग्रंथ श्री ए के शेख सरांनी संपादित केला, त्यामुळे संपूर्ण गझल विश्वात त्याला एक वेगळे महत्व प्राप्त झाले. अर्थात शब्दप्रभू दिवाकर, मी स्वतः शब्दप्रभू ए के शेख यांना भेटलो, त्यांच्या गझल ऐकण्याचा योग त्यांच्या मुखातून मला आला, खरंच मी धन्य झालो. प्रत्येक गझलकार त्याच्या गझलांमधून कसा उमजतो हे या लेखातून रसिकांना कळावे आणि त्यांनी या सर्व गझला वाचाव्या अशी अपेक्षा आहे. खूपच सुंदर असं तुम्ही वर्णन केलेलं आहे. आणि गझल पुष्प पहिलंच ए के शेख अर्थात शब्दप्रभू अब्दुल रहमान करीमभाई शेख, गझलवेल पुष्प दुसरं आबिद मुन्शी, डॉक्टर अविनाश विठ्ठल पाटील, डॉक्टर दिवाकर वैंशम पायन, श्री गणेश ए म्हात्रे, सौ मिनल मोहनीराज वसमतकर, श्री प्रभाकर गोविंद गोगटे, शब्दप्रभू पूजा मंडलिक नाखरे, शब्दप्रभू रंजना करकरे, शब्दप्रभू श्री रोहिदास पोटे, शब्दप्रभू सदानंद रामधरणे, शब्दप्रभू समीर शेख, शब्दप्रभू संदीप दशरथ बोडके, शब्दप्रभू सतीश अहिरे, शब्दप्रभू सुनीती प्रमोद साठे. आणि प्रत्येकाबद्दल म्हणजे आता हेच बघा, गझलवेल पुष्प पहिले आपल्या शब्द स्पर्श रूप रस गंधाद्वारे आकाशाला गवसणी घालून सोबतच्या फुलाने दिशा दाखवणारे एक अनोखे सूर्यफूल, गझल ग्रुपमधील व परदेशातील अनेक गझलकारांचे मार्गदर्शक, मित्र व गुरु असलेले प्रतितयश गझलाकार, आपल्या गझलातील प्रत्येक शब्दातून विश्वाला ऊर्जा प्रदान करणारे, गझलेचे व्याकरण आणि नियमांचे काटेकोर पालन करणारे, एक अत्यंत लाजवी प्रेमळ गझलकार म्हणजेच शब्दप्रभू ए के शेख. शब्दप्रभू आबिद मुन्शी तानापिही निपादळ सात रंग धारण करून सारे गम प सुरांवर डोलणारे विलोभनीय फूल, असं वर्णन शब्दप्रभू आबिद मुन्शी यांचं केलंय. शब्दप्रभू डॉक्टर अविनाश पाटील यांच्याबद्दल लिहिलंय, भूमीशी इमान राखणारे व अस्सल मृगगंधा आत्मंतात पसरवणारे चतुरंगी फूल, किती सुंदर वर्णन आहे. शब्दप्रभू दिवाकर वैशंपायांबद्दल लिहिलेलं आहे, उन्हाळे हिवाळे पावसाळे सहन करूनही ताजे तवाने राहिलेले तिरंगी फूल म्हणजेच शब्दप्रभू दिवाकर. शब्दप्रभू गणेश म्हात्रे, माणुसकी आणि आईशी नाळ न तुटलेले अतिशय मोहक फूल, काय ज्याने दूर केले त्यावरही लोभ आहे, मी कशाला राग मानू, बोलतो आहे बोलतो रे आज मी हा, यासारखं वर्णन शब्दप्रभू मिनल वसमतकरांबद्दल सोबतच्या पानांशी

फुलांशी कळ्यांशी संवाद साधणारे सदासुगंधी फुल शब्द प्रभू प्रभाकर गोपटे यांच्याबद्दल स्पर्श रूप रस गंधातून एक आगळेच मार्दव प्रकट करणारे कोमल फुल जीवनात एक धागा सुखाचा असेल तर 100 धागे दुःखाचे असणारे सत्य स्वीकारून त्यांनी मांडणी केली. शब्द प्रभू पूजा नाखरे जरासे पावसाचे थेंब पातळ्यावर पडतात सहजपणाने पडणारे फुलणारे फुल असं वर्णन केले. शब्द प्रभू रंजनांबद्दल रंजना करकेंबद्दल लिहितात जीवनाकडे निकोप दृष्टीने पाहत पाहत वाढलेले एक हसतमुख फुल. वा किती सुंदर ना. शब्द प्रभू वेदात कोटे ज्यांची ओळख आपण आधी करून घेतली आहे प्रत्येक पाकळीतून वेगळा सुगंध आत्मंतात पेरणारे एक निर्मळ फुल. शब्द प्रभू कवी सदानंद रामधरणे गझलवेलीवरील सदाबहार सप्तरंगी फुल असं वर्णन केलंय. तर शब्द प्रभू समीर शेख यांच्याबद्दल लिहितात गझलाचा वारसा जन्मताच घेऊन आलेले गझलवेलीवरील सुंदर बोलके फुल म्हणजे समीर शेख. शब्द प्रभू संदीप बोडके गझलवेलीवरील जोमाने वाढणाऱ्या शाखेवरील एक नितांत सोज्वळ फुल. तर शब्द प्रभू संतोष अहिरेंबद्दल लिहितात गझलवेलीवरील एक कोमल लादळ फुल. आणि 15 पुष्प शब्द प्रभू सुनीती प्रमोद साठे यांच्याबद्दल लिहितात गझलवेलीवरील एक समृद्ध सुगंधी फुल. खरं म्हणजे शब्द प्रभू दिवाकर वंशंपायन हा 15 गझलकारांचा प्रातिनिधिक गझल संग्रह आणि त्यांच्याबद्दलचं वर्णन मला प्रचंड भावलं. अतिशय सोपं सुटसुटीत लहानसं असं हे पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामुळे सगळे गझलकार त्या ठिकाणी लक्षात आले. बलपृष्ठ जबरदस्त आहे. सगळंच त्या ठिकाणी पुस्तक चाळून काढावं वाचून काढावं असं वाटतं. पण इथे मी विश्रांती घेतो. अल्पशी कुठेही जाऊ नका. एकत्र पुणेरी आवाज आनंदी राहा आनंद लुटा. पुढच्या साहित्यकृतीकडे वळेन अगदी थोड्याच वेळा.

0: टेंशन को दूर भगाने के लिए आइए सुनते हैं सिस्टर शिवानी के अनमोल कथन।
1: डिप्रेशन इज एंगर टर्न इनवर्ड्स। जब आप औरों पे नहीं गुस्सा करते तो आप अपने पर ही करने लग जाते हैं, लेकिन शायद जब आप औरों पे भी गुस्सा करते हैं तब भी अपने पर गुस्सा कर रहे हैं। आपको गुस्सा देने के लिए वो मेरे से होते हुए ही गुजरेगा, वो एनर्जी पहले यहाँ क्रिएट करनी पड़ेगी। इट्स नॉट पॉसिबल कि मैं आपको कुछ भी दे दूं विदाउट क्रिएटिंग इट। पहले मुझे कूट कूट के गुस्सा अपने अंदर क्रिएट करनी पड़ेगी कि मुझे अपने आप को क्या देना है। नहीं, मुझे तो ऐसे गुस्सा करना ही है, कीजिए, बट ओनली रिमेम्बर द एनर्जी दैट एंगर आई क्रिएट देन आई गिव।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: पुस्तक प्रेमी रसिकचर होते हो आणि शब्द प्रभु मित्र हो, तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत। ऐकत आहात आपल्या सभोवतली असलेल्या शब्द प्रभूंच्या साहित्य कृतींची ओळख करून देण्यासाठी सुरू केलेला कार्यक्रम पाने चाळता चाळता, पुस्तक तुमचे, विश्लेषण आमचे। शब्द प्रभू मित्रांनो, आज 8 मार्च 2026 आणि आजच्या या कार्यक्रमात आतापर्यंत तुम्ही दोन कलाकृतींची, साहित्यकृतींची ओळख करून घेतली। एक गझल वेलीवरील फुले शब्द प्रभू दिवाकर वैशंपायन यांचं आणि दुसरं रानभाज्यांच्या जगात शब्द प्रभू संगीता ठराल यांचं। अर्थात आरजे जगदीश वळतोय पुढच्या म्हणजेच आजच्या कार्यक्रमातील तिसऱ्या कलाकृतीकडे, तिसऱ्या साहित्यकृतीकडे, जी साहित्यकृती आहे शब्द प्रभू विद्या थोरात काळे। कादंबरीचं नाव आहे मर्मबंध। या पुस्तकाचं म्हणजे या कादंबरीचं मुखपृष्ठ जबरदस्त आहे। चंद्र चंद्राच्या पुढे त्या एका नवीनच झोडा, त्याचं घेतलेलं त्या ठिकाणी चित्र, त्याचबरोबर हातामध्ये हात नववधू आणि वराचा, आणि दोघही त्या ठिकाणी अगदी त्या हात हातात घेण्यावरच वाटतंय की दोघे प्रचंड खुश आहे। मुखपृष्ठाकडून मलपृष्ठाकडे गेलो की मलपृष्ठ पुन्हा बहारदार आहे, हसतमुख असे शब्द प्रभू विद्या काळे आहेत। आणि शब्द प्रभू विद्या मला सांगायला इथे आनंद होतोय, आपण कार्यक्रमानिमित्ताने भेटलो होतो, ज्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन अतिशय उत्तम नेटक्या पद्धतीने तुम्ही केलं होतं आणि त्या कार्यक्रमाला मला पाहुणा म्हणून येण्याचा मान मिळाला होता। शब्द प्रभू विद्या थोरात काळे यांचं मर्मबंध, यांची मर्मबंध ही कादंबरी भरारी प्रकाशनाने प्रकाशित केली आहे। या कलाकृतीची, या साहित्यकृतीची पहिली आवृत्ती 24 जानेवारी 2025 ला निघाली। अतिशय सुंदर बोलकाचं मुखपृष्ठ अनिल रंगारी यांनी चितारलेलं आहे। प्रकाशक आहेत लता गुठे, भरारी प्रकाशन, मुद्रक आहेत मंगलम प्रिंटिंग अँड ग्राफिक्स। आणि शब्द प्रभू विद्या थोरात काळे पहिल्याच पानात लिहितात अर्पण पत्रिकेत, माझ्या लेखन प्रवासाला कायम प्रोत्साहन देणारी माझी प्रेमळ आई तारामती काळे, या प्रवासात साथ देणारे माझे पती श्री किशोर थोरात व माझ्या लाडक्या कन्या नेहा आणि अपूर्वा यांना माझी कादंबरी अर्पण करते। अतिशय सुंदर असं अर्पण पत्रिका आहे आणि पान उलटलं की मस्तपैकी चित्र रेखाटलंय, अगदी नवीन नवनारायणाचा, नवकोट नारायणाचा, लक्ष्मीनारायणाचा जोडा त्या मागच्या पानात दिसतो। आणि मित्रांनो, पुस्तकप्रेमी मित्रांनो, रसिक श्रोते हो, वाचक मित्र हो, या कादंबरीला अतिशय सुंदर, थोडक्यात आटोपशीर पण परिणामकारक अशी प्रस्तावना लाभली आहे सिद्धहस्त लेखक शब्द प्रभू गुरुनाथ तेंडुलकर यांची। शब्द प्रभू गुरुनाथ तेंडुलकर प्रस्तावनेमध्ये लिहितात, भरारी प्रकाशनातर्फे प्रकाशित होणारी विद्या थोरात काळे यांची मर्मबंध ही कादंबरी माझ्याकडे प्रस्तावनेसाठी आली आणि मी एकाच बैठकीत वाचून संपवली। वाचत असताना सुरुवातीला सर्वसामान्य प्रेम कहाणी वाटणारी कादंबरी, वाचता वाचता त्या कथेतील कथेचे वेगवेगळे पैलू समोर आले आणि मी थक्कच झालो। लेखिकेची पहिलीच कादंबरी आहे असं मला सांगण्यात आलं होतं, तरी कादंबरी संपवल्यानंतर मात्र ही एका सिद्धहस्त लेखकाची कसदार कलाकृती असावी असंच वाटत राहिलं। म्हणूनच मी कादंबरी गवंत करता करतात

तशी सावकाश पुन्हा एकदा वाचली. यातील कथानकाबद्दल काही बोलणार नाही, तरी एक मात्र सांगेन, विद्याताईंच्या मर्मबंध कादंबरीमध्ये एका फार चांगल्या नाटककाराची किंवा चित्रपटाची बीज दडलेली आहेत. वा, खूपच सुंदर. मला तर वाटतं मर्मबंध नावाचा चित्रपट यावा आणि आम्ही शब्द प्रभू विद्या थोरात काळे यांची मर्मबंध ही कादंबरी पुणेरी आवाज 107.8 FM वर सादर केली होती हे सांगण्याचं भाग्य आम्हाला लाभो. शब्दप्रभू गुरुनाथ पुढे लिहितात, एक गरीब मराठी कुटुंब आणि एक श्रीमंत गुजराती कुटुंब यांच्यातील संबंध आणि त्याच्याच सोबतीनं भिन्न दोन भिन्न वर्गातील संघर्ष यांचं सुंदर चित्रण या कादंबरीत वाचायला मिळतं. कादंबरीचं नाव देखील त्यातील कथानकाला अगदी साजेस आणि योग्य आहे, मर्मबंध. मर्म या शब्दाचा नेमका अर्थ शरीराचा नाजूक भाग किंवा मनातील नाजूक भावना. इथं मनातील नाजूक भावनांचा स्नेहसंबंध कसा जुळतो, ते बंध जुळताना त्यात कोणकोणत्या अडीअडचणी येतात, काय काय समज गैरसमज होतात, हे अत्यंत नेटक्या शब्दात मांडले. म्हणूनच कादंबरीचं नाव मर्मबंध असं आहे. वा, खूपच छान. शब्दप्रभू गुरुनाथ तेंडुलकर, तुमची ही प्रस्तावना वाचल्यानंतर मला असं वाटलं पूर्ण कादंबरी वाचावी, आणि पूर्ण कादंबरी वाचल्यानंतर मलाही असं वाटलं की ती कादंबरी आपण रवंत करावी. शब्दप्रभू विद्या थोरात काळे यांनी अतिशय आटोपशीर मनोगत दिलंय, आणि त्या मनोगतामध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांना धन्यवाद मानलेत. अगदी शब्दप्रभू लता विठे असतील, शब्दप्रभू गुरुनाथ तेंडुलकर असतील, या सगळ्यांना धन्यवाद दिलेले आहेत. मला या कादंबरीबद्दल वैयक्तिक असं म्हणायचं आहे की 26 प्रकरणांमधली कादंबरी नाही तर या छोट्या छोट्या 26 कथा आहेत. आणि कुठेही म्हणजे कुसुमच्या 15 वर्षांची असतानाचा प्रवास सुरू होतो आणि तिथपासून त्या ठिकाणी ती तिकडे म्हणजेच गुजराती कुटुंबामध्ये जाते, तिथपर्यंत तिचा प्रवास हा दोन भिन्न संस्कृतींची ओळख करून देणार आहे. दोन भिन्न संस्कृतीमधील तफावत दूर करण्यासाठी उपयोगात येणारा असा एक मोठा सामाजिक पट म्हणजे ही कादंबरी आहे. आणि विशेष म्हणजे या कादंबरीमध्ये कुठेही भाषेचा प्रमाण भाषेचा बडेजाव करण्याचा प्रयत्न केलेला नाही. तृतीय पुरुषी निवेदनात बोलणारी ही कादंबरी सरळ साधी सोपी अनलंकृत भाषा वापरते. एका प्रकरणात त्या ठिकाणी लिहितात, तुम्ही एवढी मोठी माणसं, तुम्हाला तुमच्या जातीत कितीतरी चांगली पैसेवाल्यांची स्थळ मिळाली असती, मग आमच्या कुसुमचाच हट्ट का धरून बसलात तुम्ही? मोठ्या दिलाने न राहून आश्चर्य व्यक्त करत विचारले. कुसुमला आम्ही बरेच दिवसापासून जवळ ओळखतो, खूप गोड समंजस हुशार मुलगी आहे, तिचा मनमिळावू स्वभाव आम्हाला आवडतो, दिसायला तर सुंदर आहेच. पंगाबाई कुसुमच्या लग्नाच्या चिंतेत असाव्यात असे रागीने करून मला समजले. बघा ना किती साधं सोपं, म्हणजे यातलं प्रत्येक पात्र हे आपल्या सभोवतरी असं वाटतं. 26 प्रकरणातली त्या ठिकाणी प्रत्येक पात्र ही आपल्या आजूबाजूचीच पात्र आहेत अशी जाणीव आपल्याला हे पुस्तक वाचताना होते. आणि मग असं पुस्तक वाचता वाचता शेवटपर्यंत गेल्यानंतर 26व्या प्रकरणापर्यंत गेल्यानंतर कुसुमने लाल रंगावर रंगीबेरंगी कुंदन काम केलेली सोनेरी काठ असलेली साडी गुजराती पद्धतीने नेसली होती. म्हणजे आपण स्त्री म्हणून, आज जागतिक महिला दिन आहे आणि स्त्री ही दोन घरांचा उद्धार कसं करते आणि स्त्री दोन्ही घरांना त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपलंच करते, इतकं सुंदर त्या ठिकाणी वर्णन हे या कादंबरीत आहे. हा या कादंबरीचा मोठेपणा आहे. आणि मला वाटतं सर्वांनीच फक्त मूल्य 325 रुपये असलेली ही कादंबरी आपण सगळ्यांनी विकत घेऊन वाचावी आणि त्या कादंबरीवर भरभरून प्रतिक्रिया द्याव्यात. सामाजिक संबंध सुदृढ करण्यासाठी वाहिलेली अतिशय उपयुक्त कादंबरी असं मी शब्दप्रभू विद्या थोरात काळे यांच्या मर्मबंध या कादंबरीबद्दल म्हणेन. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो शब्दप्रभू विद्या, आणि आपली ओळख अशीच त्या ठिकाणी वाढत राहू, वृद्धिंगत होत राहू, आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर आपण एकत्र काम करत राहूया. वळूया शब्दप्रभू विक्रांत शिवराम केसरकर यांच्या संगतीचो शिमगो या आगळ्या वेगळ्या कलाकृतीकडे, साहित्यकृतीकडे. मुखपृष्ठ जेव्हा, म्हणजे माझं भाग्य असं, शब्दप्रभू विक्रांत यांच्या बाजूला पाहुणा म्हणून एका कार्यक्रमात बसण्याचा, म्हणजे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित

केलेल्या पोलीस स्टेशन मध्ये आयोजित केलेल्या विशेष म्हणजे कार्यक्रमात निमंत्रितांमध्ये बसण्याचा योग मला आला आणि शब्द प्रभू विक्रांत यांचं सुश्राव्य भाषण आणि त्यांची बोलकी आणि त्या ठिकाणी नितांत सुंदर अशी कविता बायकोला उद्देशून केलेली मला ऐकायला मिळाली. यापेक्षा आणखीन भाग्य कोणतं? आणि आज लगेचच म्हणजे 10 दिवसातच त्यांचं पुस्तक मला त्या ठिकाणी पुणेरी आवाज 107.78 सादर करायला मिळतंय. यापेक्षा आणखीन कपिला षष्टीचा योग कोणता? शब्द प्रभू विक्रांत खूप खूप धन्यवाद. पुस्तक हातात पडल्यानंतर मुखपृष्ठ बघितलं आणि मला माझं कोकण म्हणजे माझं गाव आठवलं. ते मुखपृष्ठावरचं गावातलंच घर, एक माळीचं घर, त्या ठिकाणी त्याने बहरलेला वृक्ष, त्या ठिकाणी हातामध्ये कप घेऊन आणि पुन्हा त्या ठिकाणी ते दोन मित्र, मग त्या ठिकाणी केलेली ती शेकोटी किंवा ती होळी, हातामध्ये त्या ठिकाणी ती बाटली, हे सगळं पाहिल्यानंतर संदीप यांनी अतिशय बोलकं मुखपृष्ठ रेखाटलंय याची जाणीव झाली. ISBN नंबर या पुस्तकाला आहे हे सुद्धा या पुस्तकाचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. शब्द प्रभू विक्रांत तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप तुमचं अभिनंदन. समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग यांनी हे पुस्तक प्रकाशित केलंय. प्रकाशक आहेत प्राध्यापक डॉक्टर BN खरात. प्रथम आवृत्ती मार्च 2025. मुखपृष्ठ मी आधीच म्हटलं त्या पद्धतीने. कवी कलाध्यापक व्याख्याते श्री संदीप ईश्वर पाटील यांनी रेखाटलंय. खरं म्हणजे सुंदरच आहे, अतिशय सुंदर आहे. अक्षरजुळणी श्री हरिश्चंद्र मिठबावकर आणि संतोष सावंत यांनी केलेली आहे. मुद्रक आहेत सोहम ग्राफिक्स आणि किंमत आहे फक्त 150. सगळे हक्क शब्द प्रभू विभा विक्रांत केसरकर यांच्या स्वाधीन करण्यात आलेले आहे. आणि बापूस पंढरपुरात गेलो हा कोकण मालवणी भाषा आणि मालवणी माणूस हा माझा वीक पॉइंट आणि क्विक पॉइंटही. वा, वीक आणि क्विक मला प्रचंड आवडलं. तसे पाहिलेलं प्रत्येकालाच आपल्या बोलीभाषेबद्दल, गाव आणि प्रांताबद्दल प्रेम जिवाळा असतोच, नव्हे तो असायलाच हवा. मी सुद्धा त्याच पंथातील. त्यामुळे विक्रांत केसरकर यांच्या जेव्हा संगतीचं शिंगो या मालवणी कादंबरीसाठी प्रस्तावना द्याल का अशी विचारणा करणारा फोन आला तेव्हा मी आनंदाने होकार दिला. कारण एकच मालवणी आणि शब्द प्रभू रजनीश राणे ज्येष्ठ साहित्यिक संपादक अतिशय बोलकी अशी या कादंबरीची प्रस्तावना तुम्ही दिलेली आहात. खूप छान शब्द प्रभू रजनीश आपल्या प्रस्तावनेत लिहितात. देवगड बंदराला फिरवणारे आजबोट ते मुंबईतील डान्सबार असा मोठा काळ केसरकरांनी या कादंबरीत मांडलाय. सिंधुदुर्गातील एका गावात काय घडते याचे सुंदर वर्णन केसरकर यांनी ही शोकांतिका सांगताना केलेली आहे. म्हणजे बघा, एकीकडे ती कादंबरी आहे तर दुसरीकडे ते नाटक आहे असं म्हणू शकतो आपण. नाटकाचे सगळे निकष याला लावू शकतो आपण. म्हणजे प्रत्येक मालवणी माणसाने ही कादंबरी अवश्य वाचावी. देवळातील मानकरी, अवसर, देवाचे तरंग, कोकणातील निसर्गाची मुक्त उधळण, सड्यावरील धर्मराची पाले, गाव कोण, कणकवली स्टँड, कणकवली स्टँड समोर सह्याद्री हॉटेलातील मिसळ आणि गावठी गावातील गावठी दारू असे बरेच काही या कादंबरीत येते. आणि सोबतीला असते ती अण्णा सावंत आणि त्यांची पत्नी भारती, सुरेंद्र, प्रसाद, काशीराम, नारायण, चंद्रकांत, छाया, शिला, शांती यांची शोकात्मकता. शब्दप्रभू रजनीश पुढे लिहितात, केसरकर यांच्या या कादंबरीने मनोरंजक मूल्य जपले आहेतच पण ती विचार प्रवर्तकही आहेत. हे या कादंबरीचे मोठे गुणविशेष. गावातील पांदीतून सुरू होणारा कथेचा प्रवास ज्या मुंबईतील गोरेगाव मधील रस्त्यांवर संपतो तेव्हा आपण आतून हेलावलेले असतो. आपसुकच अण्णा सावंत नजरेसमोर येतो आणि तो आणि त्याच्या कुटुंबाची शोकांतिका. ही कादंबरी म्हणजे पूर्णतः शोकात्मक कथा असली तरी अखेरच्या पानावर, अखेरच्या काही ओळींमध्ये ती अवघ्या कोकणाची सुखांतिका बनते. मला वाटतं शब्द प्रभू रजनीश तुम्ही माझ्या या वाक्याशी सहमत व्हाल. उत्तम लेखकाचे उदाहरण आहे की कादंबरी शोकात्मक वाटता वाटता सुखांत शेवट होतो. शब्द प्रभू विक्रांत यांनी मनोगतात म्हटलेलं आहे, ही माझी पहिलीच कादंबरी आहे आणि चौथं पुस्तक आहे. 2024 मध्ये सुंदर माझे गाव मुक्काम पुष्ट हेदूळ अर्थात हे पुस्तक आलंय. पुढे मागे आपण नक्कीच तेही घेऊ. आणि या पुस्तकाबद्दल त्यांनी खूप चांगल्या गोष्टी म्हटल्या आहेत. निर्भय यश मिळालं, समर्पण हा कविता संग्रह प्रकाशित झाला त्यालाही यश मिळालं, लोक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुरस्कार मिळाला. खरंच शब्द प्रभू विक्रांत तुमची कादंबरी जबरदस्त आहे, तुमची कादंबरी अप्रतिम आहे आणि तुमच्या या

मध्ये अगदी कादंबरी पूर्णतः काल्पनिक असून कादंबरीतील काही पात्रांचा संबंध हा आलाच असेल तर त्या ठिकाणी तो भाग लक्षात घ्यावा असे म्हटलंय. एकूण 15 भागांमध्ये गुंतलेली ही कादंबरी वाचकांना गुंतवून ठेवेल याची खात्री मला वाटते. आणि मला असं म्हणावं असं वाटतं की संगतीचो शिमगो आपलो घात कसा करतलो, आपण सगळ्यांनी हे वाचून घेवाचो. केला तुका झाला माकाम अशी कायशी मालवणी भाषा जी असते ती आत्मसात करा. अर्थात जरी मालवणी भाषेचं नाव असलं तरी संपूर्ण कादंबरी प्रमाण मराठीमध्ये आहे. कुठे कुठे त्या ठिकाणी कधी कधी थोडीफार मालवणी येते. 1 वाजता हा जसं अरे निकाल दुपारी 1 वाजता आहे, आतापासून काय तुझे फोज जवळ होईल 5, अशा प्रकारची साधी सोपी वाक्यरचना करून शब्दप्रभू विक्रांत यांनी वाचकांच्या काळजाला हृदयाला हात घातलाय असं म्हणू शकतो. शब्दप्रभू मित्रांनो, पुस्तकप्रेमी रसिक श्रोतेहो, आरजे जगदीशची ती वेळ संपले. पुन्हा नवीन कलाकृती घेऊन तो तुमच्यासाठी येईलच. तोपर्यंत ऐकत राहा पुढेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद.

0: नमस्कार मंडळी, कसे आहात? आणि तुमचा आमचा आपुलकीच्या जीवाचा प्रश्न, गाणी ऐकताय ना, ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेला कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वरसंध्या, आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकतात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झवर. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोतो, आजचा भाग सुरू व्हायच्या अलीकडे एक तुम्ही एक ट्यून ऐकली, त्याच्यावरनं तुमच्या निश्चितच लक्षात आलं असेल की आज आपण कोणतं वाद्य आजच्या भागामध्ये घेणार आहोत. ही ट्यून जी तुम्हाला मी ऐकवली ती जनरली एखाद्या रिसेप्शनमध्ये किंवा एखाद्या लग्न कार्यामध्ये बरेचदा ही ट्यून आपण ऐकतो. ही ट्यून ज्या वाद्यांनी वाजवलेली आहे ते वाद्य म्हणजे सॅक्सोफोन. आज आपण सॅक्सोफोन आणि इतर विंड इन्स्ट्रुमेंट्स संदर्भातली माहिती ताईंकडनं आपण जाणून घेणार आहोत या भागामध्ये. तत्पूर्वी जाणून घेऊयात आजच्या भागामध्ये आपण कोणती कोणती गाणी ऐकणार आहोत. नंबर एक, 1950 साली प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटामधले असे कोणते गाणे होते जे एका अमेरिकन चित्रपटामधल्या गाण्यावर आधारित होते. नंबर दोन, 1984 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता ज्याची प्रेरणा ही 1981 साली प्रदर्शित झालेल्या अमेरिकन चित्रपटावरनं घेतली होती. नंबर तीन, 1962 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो वेगवेगळ्या साली दोन भाषांमध्ये रिमेक करण्यात आला होता. असे बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात आजच्या या इंटरेस्टिंग भागाला. स्टुडिओमध्ये डॉक्टर स्मिता सोनी यांचं आणि सगळ्या श्रोत्यांचं स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो.
1: धन्यवाद
0: ताई. आज आपण सॅक्सोफोन या विषयावरती तसेच विंड इन्स्ट्रुमेंट त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. तर सॅक्सोफोन त्याच्याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती श्रोत्यांना सांगाल का?
1: हो, आपण ना स्वरसंध्यामध्ये वेगवेगळ्या वाद्यांची माहिती देतोय. त्या वाद्यांचा म्युझिक थेरपीत कसा वापर करता येईल यावरही चर्चा करतोय. सध्या आपण बघतोय सुशीर वाद्य म्हणजे विंड इन्स्ट्रुमेंट, त्यातले सनई, हार्मोनियम, बासरी आणि माउथ ऑर्गन याची माहिती आपण आधीच घेतली आणि त्यांचा वापर केलेली बॉलिवूड मधली गाणी पण ऐकलीत. आता वळतोय आपण काही विदेशी विंड इन्स्ट्रुमेंट्स कडे. तर सॅक्सोफोन हे पितळ्याचं म्हणजेच ब्रासचं एक वाद्य आहे. याचा थोडासा शंखासारखा असाही आकार असतो. याला एका बाजूनी तोंडानी हवा फुंकायचं टोक असतं आणि दुसऱ्या बाजूला कर्णा किंवा स्पीकर सारखं उघडं तोंड असतं. याच्यावरती अनेक छिद्र असून त्यावर कीज म्हणजेच बटणं असतात. वाजवणाऱ्याच्या बोटांनी हवी ती छिद्र उघड झाक करून त्यातून हवे ते स्वर काढता येतात. हे थोडेसे कॉम्प्लिकेटेड वाद्य आहे पण अतिशय लोकप्रिय आहे. ऋषी, याची अजून माहिती आपण घेऊया, पण त्यापूर्वी एखादे मस्त गाणे होऊन जाऊ दे ना.
0: नक्कीच, आजच्या भागाच्या पहिल्या गाण्याकडे आपण वळणार आहोत. श्रोतो, 1950 साली रमेश सैगल दिग्दर्शित

हिंदी गुप्तहेर चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होते समाधी. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत हे गाणं 1945 साली प्रदर्शित झालेल्या अमेरिकन चित्रपटामधल्या एका गाण्यावर आधारित होते. चित्रपटाचे नाव होते डॉल फेस आणि गाणे होते चिको चिको फ्रॉम पोर्टो रिको. गाणं ऐकणार आहोत, आधी आपण इंग्लिश झलक ऐकणार आहोत आणि त्यानंतर हिंदी गाणं ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूयात. हिंदी गाण्याचे बोल होते गोरे गोरे ओ बाके छोरे. चला तर मग ऐकूयात हे सुरेखचं गीत. Thank you.

0: ऋषी, खूप छान गाणं ऐकवलंस. सॅक्सोफोनचा मूड आहे ना, तो एकदम ऊर्जा म्हणजेच एनर्जी देणारा. त्यामुळे असं दिसते की या वाद्याचा उपयोग रॉक अँड रोल किंवा बँड किंवा ऑर्केस्ट्रा यात भरपूर केलेला आहे. आणि यावर तुटक तुटक असा आवाज न येता सलग दीर्घ मेलोडियस असा सूर पण निघतो. त्यामुळे वेस्टर्न क्लासिकल मध्ये पण सॅक्सोफोन भरपूर वापरला जातो. तसंच देशभक्तीची गाणी, सैन्याचे किंवा पोलिसांचे बँड यात पण हे वाद्य भरपूर दिसते. ऋषी, तुला तो सीन आठवतोय ज्यात अमिताभ बच्चन एक बँडच घेऊन येतो आणि स्वतःच्या बँडच्या समोर नाचत नाचत आपलं प्रेम जाहीर करतो?
1: हो, गाणं लगेच माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. ते गाण्याचे बोल होते, दे दे प्यार दे शराबी या चित्रपटामधलं. पण आपण आता ह्या चित्रपटामधलं दुसरं गाणं, ते पण अतिशय सुरे गाणं, त्याच्यामध्ये सुद्धा सॅक्सोफोनचा वापर बऱ्यापैकी केलेला आढळलेला आहे. तर दुसऱ्या गाण्याकडे आता वळतो श्रोतो. श्रोतो, 1984 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते शराबी. शराबी या चित्रपटाची प्रेरणा ही 1981 साली प्रदर्शित झालेल्या अमेरिकन चित्रपटावरून घेतली होती आणि त्या चित्रपटाचे नाव होते आर्थर. पुढे 1985 साली शराबी चित्रपटाचा कन्नड भाषेमध्ये नी थांडा कनिके या नावाने रिमेक करण्यात आला होता. 32वा फिल्मफेअर अवॉर्डमध्ये फक्त किशोर कुमार यांनाच 4 गाण्यांसाठी गायक नामांकन मिळाले होते आणि त्याच किशोर कुमार यांनी गायलेलं गाणं आता आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत. गाण्याचे बोल आहेत, इंतहा हो गई इंतजार की. चला तर मग ऐकूया शराबी चित्रपटामधलं हे पुढचं गीत.

0: सेक्सोफोन सुद्धा प्राचीनमध्ये आहे का?
1: खूप प्राचीन नाहीये, हे साधारण 1840 सुमाराला बेल्जियम मधले वाद्य घडवणारे कलाकार अॅडॉल्फ सॅक्स यांनी तयार केलं. नंतर त्यात सुधारणा होत होत गेली आणि आजचं रूप आपल्याला ते दिसतं. याच्या जोडीने क्लॅरिनेट आणि ट्रम्पेट ही वाद्य पण खूप मेळ पावतात. मेळ पावतात म्हणजे हे कॉम्बिनेशन कानांना खूप छान वाटतं, त्यामुळे अनेकदा ही वाद्य एकत्रितपणे वाजवली जातात. त्याला म्युझिकल हार्मनी असं म्हणतात, म्हणजे एकाच वेळी अनेक वाद्य वाजवून ऐकणाऱ्यांच्या मनावर खास परिणाम साधला जातो. जसं बार बार देखो मध्ये पाहना, एकाच वेळेला क्लॅरिनेट, सॅक्सोफोन, ट्रम्पेट हे तिन्ही वाजवलंय आणि शिवाय मस्त रिदम म्हणजे ताल पण आहे. म्हणजे गाणं ऐकता ऐकता आपण पायाने कधी ताल द्यायला लागतो, जणू मनातल्या मनात आपणही नाचतच असतो, नाही का?
0: वा ताई, तुम्ही खूप छान सुरेख माहिती श्रोतांपर्यंत पोहोचवत. श्रोतो, आता आपल्या आजच्या भागात वेळ झालेली आहे तिसरे गाणं ऐकायची. ताईंनी मगाशी बोलता बोलता गाण्याचे बोल तुम्हाला सांगितलेलेच आहेत. श्रोतो, 1962 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं चायना टाऊन. आणि ह्याच चित्रपटाचा 1968 साली तमिळ भाषेमध्ये कुडी वृद्धा कोयल या नावाने, तर 1959 साली तेलगू भाषेमध्ये भाले थमुंडू या नावाने रिमेक करण्यात आला होता. प्रेम नसीर यांच्या 1981 सालच्या थिकली हा मल्याळम चित्रपट देखील या चित्रपटावर आधारित होता. या चित्रपटामधल्या गाण्यांचा भारतीय लोकसंख्येवर फारसा प्रभाव पडला नाही, परंतु काही निवडक गाणी मात्र घोषित करण्यात आली. त्यापैकी एक गाणे आपण आता ऐकणार आहोत, जे गाणं लोकांच्या अजूनही लक्षात आहे. ऐकूयात गाणं बार बार देखो चायना टाऊन या चित्रपटामधलं.

आताही जसे आपण आपली प्राचीन वाद्य बासरी असेल, सनई असेल, हार्मोनियम म्हणजेच पेटी असेल अशी भारतीय वाद्य श्रोत्यांना ऐकवली,

0: ताई, तुम्ही मगाशी क्लॅरिनेट आणि ट्रम्पेट ही दोन नावं घेतली, त्याच्या संदर्भातली थोडीशी माहिती तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
1: हो हो. प्राचीन काळी जसं की शीळ किंवा शिट्टी, नंतर प्राण्याचं पोकळ शिंग किंवा समुद्रात मिळणारा शंख, याच्यातून फुंकर मारून आवाज काढणे किंवा मधुर ध्वनी काढणे हे कधीतरी लक्षात आलं असेल, आणि हळूहळू प्रयोग करत करत विंड इन्स्ट्रुमेंट बनली असतील असं मानलं जातं. आपल्याकडे जशी सनई असते ना, तशीच पाश्चात्य देशातली ही क्लॅरिनेट. ती धातूची असते. दे दे प्यार दे मध्ये पण बँडमध्ये मध्यभागी क्लॅरिनेट वाजवणारा कलाकार आपल्याला दिसतो. तसंच गोमू संगतीनं या गाण्यातही क्लॅरिनेट ऐकू येते.
0: ताई, श्रोत्यांना गोमू संगतीनेच हे गाणं ऐकायचं का?
1: हो जरूर.
0: चला तर मग ऐकूया. श्रोतो, मराठी चित्रपटामधील गीत हे मराठी भावगीत इतकंच लोकप्रिय आणि अजरामर आहेत. अनेक चित्रपटांमधील गीत आजही आपल्याला भुरळ पाडतात. असंच एक गीत खेळ सावल्यांच्या या चित्रपटामधलं. हे गीत मराठी रंगभूमीवर लोकप्रिय कलाकार डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि आशा काळे यांच्यावर चित्रित झालेलं होतं. या गाण्यामागचा एक गमतीदारक किस्सा आहे. झालं असं की या चित्रपटाचे दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांना एक नायक आणि नायिकेमध्ये थोडं खटाळ गाणं हवं होतं. मग ते काही चित्रपटाच्या गोष्टींसोबत काहीच मेळ खाणार नव्हतं, पण म्हणून त्याचा आशय किंवा चाल मनसोक्त निवडायची सोय होती. पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी एक चाल आधीच बनवून ठेवली होती आणि ती दिग्दर्शकांना भावली आणि ती चाल त्यांनी लगेच वापरली. श्रीकांत मोघे यांचे शब्द आणि हेमंत कुमार आशा भोसले यांनी स्वरसाज चढवलेलं हे गाणं अजरामर केलं. चला तर मग ऐकूयात गाणं गोमू संगतीनं.

श्रोतो आपण टाइम कडनं याच वाद्यांसंदर्भातली माहिती आणि 1964 साली पाहिजे झालेला हिंदी चित्रपटातला असं कोणतं गाणे होते जे देशभक्तीपर गाण्यांसाठी प्रसिद्ध झाले याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे. पण एका क्षणभर विश्रांतीनंतर तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा कार्यक्रम स्वरसंध्या फक्त आणि फक्त FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पुणेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM।
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: श्रोतो, क्षणभर विश्रांतीनंतर मी आरजे ऋषी आणि
3: मी डॉक्टर स्मिता सोवनी
2: तुमचं स्वर संध्या या मालिकेमध्ये पुनश्च स्वागत करतो। हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर। आनंदी रहा आनंद लुटा। ताई, आपण आतापर्यंत बरेच मी माहिती लोकांपर्यंत पोहोचवली आणि मला पुढचा प्रश्न मला आता असा विचारायचा आहे तुम्हाला की ट्रम्पेट हे मगाशी आपण उच्चारलात तर त्याच्या संदर्भातली थोडीशी माहिती तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
3: हो, आपण विंड इन्स्ट्रुमेंट्स बघतोय आणि ट्रम्पेट विषयी थोडी अधिक माहिती सांगायला मला आवडेल। ट्रम्पेटमध्ये पण हवा फुंकण्यासाठी एक टोक आहे आणि दुसऱ्या बाजूनी सर्वांना आवाज येण्यासाठी एक कर्णा किंवा स्पीकर सारखी उघडी बाजू आहे। याला पण कॉईल सारखं वळण घेणारा पाईप असतो आणि स्वर काढण्यासाठी छिद्रे आणि बटणे ही असतात। पण सॅक्सोफोनचा गोड मेलोडियस आवाज येतो तर ट्रम्पेट, बिगुल, शँक अशी जी फुंकर मारून वाजवण्याची वाद्य

0: त्यांचा थोडासा मोठा तुतारीसारखा थोडासा बझिंग साऊंड ज्याच्याने भरपूर एनर्जी वाढते असा आवाज येतो.
1: अच्छा, मग तरी मला तुम्ही एक सांगा की आपण जसं आपण स्वरसंध्या मालिकेत आपण म्हणतोय की आपण वाद्यांची माहिती पण आपण लोकांना देतोय, श्रोत्यांना देतोय आपल्या, त्याचबरोबर ही वाद्य आपल्या म्युझिक थेरपी पॉइंट कशा पद्धतीने वापरले जातात याची पण आपण माहिती आपण श्रोत्यांना देतोय. तर आज आपण जे सॅक्सोफोन हे वाद्य घेतलेलं आहे ते वाद्य हे म्युझिक थेरपीमध्ये कशा पद्धतीने वापरलं जातं त्याच्याबद्दल जरा तुम्ही माहिती सांगाल का?
0: म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, त्यांची आवडती वाद्य, गायक, वादक यांची माहिती करून घ्यायला लागते. तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची पण माहिती करून घ्यायला लागते. कसं आहे ना, बरेच आजार हे ताणतणावातून निर्माण होत असतात. हा ताण हलका करायला क्लायंटला संगीत ऐकणे किंवा वाजवणे किंवा स्वतः म्हणणे यातलं जे आवडेल ते सगळं करायला मुभा असते. आज आपण जी वाद्य चर्चेला घेतलीत ती प्रामुख्याने बँड वर्गातली वाद्य आहेत, त्यामुळे आळस टाकून काम करायला प्रवृत्त करण्यासाठी किंवा छोट्या मोठ्या दुःखांचा बागुलबुवा न करता मनाची उभारी उत्साह टिकवून ठेवण्यासाठी या इन्स्ट्रुमेंट्सचा छान वापर करता येईल. तसंच लहानपणी पहा, लग्नाच्या बँडमध्ये वाजवलेलं एखादं वाद्य मोठेपणी आपण जेव्हा खरं खरं वाजवत असू तेव्हा अगदी स्वप्न पूर्ण झाल्यासारखी भावना तयार होईल, नाही का? आणि उत्साह किती वाढेल. त्यामुळे अनेकांना सॅक्सोफोन आणि ट्रम्पेट ही वाजवण्याची उत्सुकता असते. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे दुःखाने कोलमडलेल्या माणसाचा श्वास हा खूप उथळ वरवरचा असा असतो, नाही का? मग विंड इन्स्ट्रुमेंटमध्ये होतं काय की ते वाजवताना छातीत भरपूर हवा भरून घ्यायला लागते, त्यामुळे तात्पुरता का होईना लांब श्वास घ्यायची त्यांना संधी मिळते आणि सवय लागते. त्यामुळे कोणालाही वाद्य वाजवायला शिकायची असतील तर नक्कीच प्रोत्साहन दिलं जातं.
1: वा ताई, तुम्ही खूप सुरेख माहिती आज श्रोत्यांपर्यंत पोहोचलेली आहे. श्रोतो, आता वेळ झालेली आहे आपल्या ह्या भागातलं पाचवं गाणं तुम्हाला ऐकवायचं. 1964 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होते लीडर. व्यावसायिकदृष्ट्या कमी कामगिरी ह्या चित्रपटांनी केली, पण या चित्रपटामधलं रफी साहेबांनी गायलेलं एक गाणं आहे जे देशभक्तीपर गीतासाठी म्हणून प्रसिद्ध झाले आणि तेच गाणे आता आपण ऐकणार आहोत. कदाचित श्रोत्यांनी ओळखलंच असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय, तर गाण्याचे बोल आहेत अपनी आझादी को हरगिज मिटा सकते नहीं.

0: मला आठवलं की एखाद्या गोष्टीची जोरदार तयारी सुरू झाली की त्याचा बिगुल वाजला असे म्हणतात. किंवा सैन्याने रणशिंग फुंकले, तुतारीच्या आवाजाने रक्त सळसळले असे शब्द आपण वापरतो. संगीत कसे आपल्या रोजच्या जगण्याचा भागच आहे हे पुन्हा जाणवले. क्लॅरिनेट, सॅक्सोफोन आणि ट्रम्पेट एकत्रित वाजवले आहेत असं अजून एखादं गाणं आहे का हो?
1: आपण मगाशी बार बार देखो ऐकलं ना, त्यात पण अनेक वाद्यांचा सुमेळ म्हणजे हार्मनी होतीच. पर्दा है पर्दा ही सुप्रसिद्ध कव्वाली आठवते का? तसंच बचना ए हसीनो हे ऋषी कपूरचं प्रसिद्ध गीत, त्यात पण अनेक वाद्यांचा असा सुमेळ. त्याच्यामध्ये ही सगळी वाद्य आपल्याला ऐकायला मिळतात. ज्याला झडझडून कामाला लागायचंय, ज्याला कम्फर्ट झोन मधून किंवा आळसातून बाहेर काढून पुन्हा ऍक्टिव्ह करायचंय, त्याच्यासाठी ही बँड प्रकारातली गाणी खूप मदत करतात. आता पुढचं आपण जे गाणं ऐकतोय ना, त्याच्यात क्लॅरिनेट, सॅक्सोफोन, ट्रम्पेट तसंच सुरुवातीला अकॉर्डियन पण आहे. आठवतंय का आपण हार्मोनियम सोबत अकॉर्डियनची पण थोडी माहिती घेतली होती? अकॉर्डियन सुद्धा विंड इन्स्ट्रुमेंटच आहे आणि शिवाय तालासाठी ड्रम्स पण आहेत या गाण्यामध्ये. ऋषी, हे गाणं आपल्या श्रोत्यांना ऐकवता येईल का?
0: नक्कीच. श्रोते, 1968 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं ब्रह्मचारी. त्याच चित्रपटाच्या नंतर 1970 साली तमिळ भाषेत एंगा मामा या नावाने आणि 1981 साली तेलगू भाषेत आ देवडू मावय्या ह्या नावाने पुनर्निर्मिती करण्यात आली होती. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत त्या संदर्भातला एक किस्सा असा आहे की संगीत अभ्यासक आणि चित्रपट तज्ज्ञ राजेश सुब्रमण्यम यांच्या मतानुसार ह्या गाण्याची धून आधी नाकारली गेली होती. जयकिशन यांनी ही धून शमी कपूर यांना हॉटेल गेलॉर्ड मध्ये ऐकवली. कपूर यांना ही धून खूपच आकर्षक वाटली आणि त्यांनी दिग्दर्शक भप्पी सोनी यांना ब्रह्मचारी मध्ये हे गाणं समाविष्ट करण्याची सूचना केली आणि हे गाणं चित्रपटाचं एक आकर्षण ठरले. हे गाणे लता दीदींनी गायले आहे असे मानले जाते, परंतु हे गाणे गायले आहे सुमन कल्याणपूर यांनी. कदाचित श्रोत्यांना लक्षात नाही आलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. ऐकूयात हे सुरेखचं गाणं. गाण्याचे बोल आहेत, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हे जबान पर. ब्रह्मचारी ह्या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: आताही आतापर्यंत आपल्याला असं लक्षात आलं की हे जे वाद्य आहेत ही सगळी जी वाद्य ती प्रामुख्याने बँड वर्गातली आहेत हे आपल्याला समजलेलं आहे. पण या तेवढाच एकच मूड असतो का हो या गाण्यांमध्ये का वेगळ्या प्रकारची पण गाणी म्हणतात?
1: हो, एकच मूड असतो असं म्हटलं नाही, कारण या वाद्यामध्ये सगळे स्वर वाजवता येतात. शिवाय आवाज मोठा जरी काढता येत असला तरी गोड सुमधूर स्वर पण काढता येतोच. आता हेच गाणं पहा ना, सुहानी रात ढल चुकी किंवा आने वाला पल जाने वाला है. आता याच्यात काही ऑर्केस्ट्राचा मूड नाहीये आणि ऐकणाऱ्याला त्या गाण्यातला अगदी गोडवा हा जाणवतोच.
0: चला तर मग ऐकूया. छोटो, 1979 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं गोलमाल. ह्या चित्रपटाचं 1981 साली थिल्लू मुल्लू तमिळमध्ये आणि 1990 साली आसे गोब्बा मिसे गोब्बा असं कन्नडमध्ये आणि 1995 साली शिवालन मेनन मल्याळममध्ये पुनर्निर्मिती करण्यात आली होती. गोलमाल या चित्रपटा संदर्भात एक किस्सा असा आहे की ऋषिकेश मुखर्जी यांनी आधी या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका साकारण्यासाठी सर्वप्रथम रेखा यांची निवड केली होती, पण नायकाचा मुख्य आधार असलेल्या चित्रपटात ते एका प्रतिभावान अभिनेत्रीला वाया घालवायची असे मुखर्जी यांना वाटले होते. म्हणून त्यांनी रेखा यांच्या जागी बिंदिया गोस्वामी यांना प्रचारण केलं आणि हा पुढचा संपूर्ण चित्रपट 40 कामकाजाच्या दिवसात शूट करण्यात आला होता. चला तर मग ऐकूया हे सुरेख गीत गोलमाल या चित्रपटामधलं आने वाला.

0: श्रोतो तुम्हाला आमच्या बरोबर संपर्क साधायचा असेल तर मी तुम्हाला आमचा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर तुम्हाला सांगतोय 7414999185. मोबाईल क्रमांक पुनश्च सांगतो 7414999185. श्रोतो कार्यक्रमातलं शेवटचं गाणं खूप छान, तुम्हाला पण हे नक्कीच आवडेल. श्रोतो 1960 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं दिल अपना और प्रीत पराई. मीना कुमारी यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जितकी काही अभिनय केले त्यापैकी हा एक उल्लेखनीय अभिनय आहे असे मानले जाते. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे या चित्रपटामधले हिट गाणे आहे. हे हवाईन थीम असलेले गाणे जिम रिव्ज यांच्या माय लिप्स आर सील या गाण्यावर आधारित आहे. श्रोतो गाण्याचे बोल आहेत अजीब दास्तान आहे. चला तर मग हे शेवटचं गाणं तुमच्यासाठी मी आता सोडून चाललोय. अशाच रोचक गोष्टी वेगळ्या इन्स्ट्रुमेंट आणि गाण्यांचं पुढच्या भागात तुम्हाला भेटायला आम्ही पुनश्च येऊ. तोपर्यंत आरजे ऋषीला आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: यांना निरोप द्या. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. धन्यवाद.

0: पुराने स्तंभ जी का बहुत बहुत शुक्रिया। चलिए अब अपने एक्सपर्ट जी से सुनते हैं, वो क्या हमें बताते हैं सावित्री बाई फूले जी के बारे में।
1: भोसले सुनीता अरविंद आमच्या बरोबर आहे, त्यांचा फार फार स्वागत है।
2: नमस्कार श्रोते हो, आज मैं आपल्याशी बोलणार आहे ते आपल्या स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या, आपल्या सर्व स्त्रियांच्या आद्य शिक्षिका, एक आदर्श स्त्री, एक आदर्श पत्नी आणि एक आदर्श शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्याविषयी।
1: सावित्रीबाई फुले यांचा व्यक्तित्व कशा प्रकारचा होता?
2: सावित्रीबाई या मुळात शिकलेल्या नव्हत्या, परंतु त्यांचे जे पती होते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणेने त्यांनी पहिल्यांदा स्वतः शिक्षण घेतलं आणि स्त्री शिक्षणाचं कार्य अविरतपणे त्यांनी चालू ठेवलं। स्त्री शिक्षणाबरोबरच पूर्वी ज्या परंपरा होत्या, स्त्रियांविरुद्ध केशवपन, बालविवाह किंवा विधवा पुनर्विवाह, या सगळ्या गोष्टींना त्यांनी त्या ठिकाणी विरोध, स्त्रियांसाठी त्यांनी आयुष्यभर त्यांनी

0: दिलेला आहे आणि स्त्रियांचे हे प्रश्न सोडवण्यासाठी त्यासाठी पहिल्यांदा स्त्री शिकलेली हवी हा त्यांचा दृष्टिकोन होता. त्यासाठी त्यांचं एकमत होतं की जर स्त्रीच्या हाती आपण शिक्षणाची जोड दिली तर ती स्त्री स्वतः संस्कारमय होईलच आणि संपूर्ण कुटुंबही संस्कारमय करेल आणि यासाठी त्या आयुष्यभर झटत राहिल्या.
1: सावित्रीबाई फुले यांच्या जीवनामध्ये जे घटना घडल्या ज्या खास आपल्या सर्वांना प्रेरणादायक आहे त्याच्याबद्दल.
0: सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले जेव्हा स्त्री शिक्षणाचं कार्य त्यांनी हाती घेतलं त्यावेळेस समाजाकडून त्यांना भरपूर विरोध झाला. सनातनी लोकांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली, त्यांचा छळ केला, वेळेस शाळा बंद पाडण्याच्या त्यांना धमक्याही दिल्या. परंतु त्यांनी त्या धमक्यांना न घाबरता न जुमानता आपलं कार्य अविरतपणे चालू ठेवलं. हे सगळं करत असतानाच जेव्हा त्यांनी स्त्रियांचं पुनर्वसनाचं कार्य हातामध्ये घेतलं होतं त्यावेळेस त्यांच्या आश्रमामध्ये ज्या स्त्रिया आश्रयाला होत्या अशा स्त्रियांचे बाळंतपण त्या स्वतः करायच्या. अशाच एका विधवा स्त्रीचं काशीबाई यांचं मूल त्यांनी दत्तक म्हणून घेतलं. हा एक खरंच समाजापुढे आदर्श आहे की फक्त समाजाकडून अपेक्षा न करता किंवा दुसऱ्यांना त्या ठिकाणी न सांगता आपण त्या गोष्टी त्यांनी आचरणातही आणलेल्या होत्या.
1: भोसले सुनीता अरविंदजी, जसं आपण आज कुणालाही बघतो म्हणजे यांची स्पेशालिटी आहे, आज आपण डॉक्टरकडे जायचं तर हे स्पेशल डॉक्टर आहे. हा, असं सावित्रीबाई फुले यांचं आपण नाव घेतलं तर यांची स्पेशालिटी काय याच्याबद्दल तुम्ही सांगा.
0: सरोवर मानस सुवासिक फुलांचे तिथे बांधितो महाल कमळांचे, चार विद्येची 64 कलांची सुबक नवस नवल करी तयाची. अशा पद्धतीने खरंच सावित्रीबाईंचं स्त्री शिक्षणामध्ये अतिशय महत्वाचं असं योगदान आहे. कारण ज्या परिस्थितीमध्ये त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींना सुरुवात केली त्या काळामध्ये स्त्रियांना गुलाम म्हणून वागवलं जात होतं. त्यांना बौद्धिक सामाजिक असं कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य स्त्रियांना नव्हतं. आज आपण पाहिलं तर पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना सुद्धा सन्मानाने वागणूक दिली जाते किंवा स्त्री हा समाजाचा अविभाज्य घटक आहे हे आज सावित्रीबाईंमुळे शक्य झालेलं आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं.
2: एक्सपर्ट जी का बहुत बहुत धन्यवाद. मैं हूं मनु और हम बात कर रहे हैं उन वैल्यूज उन एथिक्स के बारे में जिन्हें हम आज भी जीवन में इस्तेमाल कर सकते हैं और जो हमने सीखी सावित्रीबाई फूले जी की कहानी से. वैसे तो सीखने को अनगिनत बातें हैं, उनका जीवन खुद ही एक शिक्षा है, लेकिन आज जिस बात ने मुझे आकर्षित किया वो थी उनकी दृढ़ता. महिला शिक्षा के लिए कदम उठाना, वो भी एक महिला का कदम उठाना, उस वक्त उस दौर में जब सामाजिक प्रतिबंध हुआ करता था लड़कियों की शिक्षा पर, तो कितना मुश्किल रहा होगा दोस्तों. लेकिन फिर भी वो डटी रही क्योंकि शिक्षा का महत्व वो जानती थी और सभी लड़कियों को शिक्षित करना चाहती थी. उनकी दृढ़ता कभी आक्रोश में परिवर्तित नहीं हुई. उसे लेकर गुस्सा होना, चिड़चिड़ाना या अपनी बात सिद्ध करना, उन्होंने ऐसा कुछ भी नहीं किया, बल्कि अपने पथ पर पूरी दृढ़ता के साथ वो आगे बढ़ती रही. उन्होंने स्कूल खोले, लड़कियों को शिक्षित किया और अपने अभियान में सफल भी हुई. यही हमें भी करना है. अगर हमें ऐसा लगता है कि हम कोई कार्य करना चाहते हैं और कुछ लोग उसके विरुद्ध हैं, लेकिन हम जानते हैं कि वो सही है, किसी को हर्ट या नुकसान नहीं करने वाला, तो हमें बस अपने पथ पे आगे बढ़ना है. किसी पे गुस्सा नहीं करने की जरूरत है, चिल्लाने की जरूरत नहीं है या अपने को सिद्ध करने की जरूरत नहीं है. सिद्ध तो हमारे कर्म हमारी बात को खुद ही कर देंगे. इसलिए बस हमें दृढ़ता पूर्वक अपने कार्य को पूरी लगन के साथ करना है. ये मैंने सीखा और कोशिश करूंगी कि मैं भी यूज करूं अपनी लाइफ में. आप भी कीजिएगा दोस्तों. मैं आपसे चाहती हूं इजाजत. फिर मिलूंगी पुराने स्तंभ जी के साथ. तब तक सुनते रहिए रेडियो पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियां बांटो. खुशियों की फुहार लाएगी हर दिन त्योहार. अब हर दिन बजेंगे मन में ढोल. अपने मन के रंग में अब रोज रंगेंगे. उड़ान भरेंगे सपनों के रॉकेट में. सिर्फ पुणेरी आवाज में 107.8. खुश रहो, खुशियां बांटो.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज. ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.